धुरा गाया धरा धरा पटका हरे गोरे पतर सिला धरा धरा पटका नांदी नांदी गलू दे धरिलु थुरु हरे गोरे पतर सिला धरिलु थुरु पर से आजा धुरा गाया गीते चा गुरु हरे गोरे पतर सिला गीते चा गुरु नांदी

0: PV സിന്ധു, ചിരാഗ് സെട്ടി, സാത്വിക് സൈരാജ്, റംഗി റെഡ്ഡി ഇത്യനയോ പുരുഷയുഗലദലം തഥാ ച ധ്രുവ കപില തനീസാ ക്രേഷ്ടോ ഇത്യനയോ മിശ്രിതയുഗലദലം ച സ്വസ്വ പ്രതിസ്പർധാസു വിജയം പ്രാപ്യ പ്രാഗുപാന്ത്യചക്രെ പ്രവിഷ്ടവന്തഃ. മഹിളാ ഏകലക്രീഡായാം ഷോഡശ ചക്രേ പി വി സിന്ധു ജാപാനദേശസ്യ റീകോ ഗുഞ്ജി എകവിംശതിഃ നവ എകവിംശതിഃ ദ്വാദശ ഇത്യങ്കാന്തരാലേന പരാജിതവതി. ആഗാമി സ്പർധായാം സാ ദക്ഷിണ കൊറിയ ദേശസ്യ എൻ കെ യംഗ് ഇത്യനേന സഹ സ്പർദ്ധിഷ്യന്തി. അത്രാന്തരെ പുരുഷ ഏകല ക്രീഡായാം തായ്ലൻഡ് ദേശസ്യ ദ്വിതീയ വാരീയതാ പ്രാപ്ത ക്രീഡക കുനലാവുത് വിദിത ഷാർണഹ സ്പർധായാഹ ആരംഭേ ഏവ ആഹതോ ഭൂത്വാ ക്രീഡാംഗണാത് ബഹിർജാതഃ യേന ലക്ഷ്യസേന ആസയാന സ്വകീയ സ്ഥാനം സുരക്ഷിതവാൻ ഇതി വാർത്താഃ.
1: मीडियम वेव और एफएम बैंड पर यह आकाशवाणी का रायपुर और सरायपाली केंद्र है. 6:30 हुए हैं. समय है लोक संगीत का.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
1: लोक संगीत में आज कलाकार हैं लखन नेताम और साथी. सबसे पहले सुनिए लखन नेताम सीताराम वर्मा के स्वरों में ये कर्मा गीत.